इकडे हात पाय मारता मारता पोलीस भरतीत सापडलो असं नाही. मी ठरवून पोलीस झालो. मी गोळ्या खाऊन मरणार नाही, गोळी खाऊन मरणार.